0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतीनां भवतां च हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 36. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम? अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसुरी.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वणधोनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे शुक्रवार 25 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. श्रद्धा मनाला शक्ती देते आणि चांगली कृती जीवनाला दिशा देते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनची स्थापना झाली, दिवस होता आजचा. गुलामगिरी विरोधी करार झाला आणि गुलामांच्या व्यापार आणि गुलामगिरीला दडपण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारांवर प्रथम स्वाक्षरी झाली, तीही आजच्याच दिवशी. रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, तोही दिवस होता आजचा. साल होतं 1999. आता आजचे जन्मदिवस पाहू. बिशन सिंग बेदी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म आजचा. फिरोज खान भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बॅरिस्टर नाथपे स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ यांचाही जन्म आजचाच आहे. उदमुलाई नारायण भारतीय कवी आणि गीतकार यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वणधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गुणधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये प्रेम आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करा, जुने गैरसमज दूर होऊ शकतात. वृश्चिक रास, एखादे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे, घाईचे निर्णय टाळा. धनुरास, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल, आध्यात्मिक किंवा शैक्षणिक विषयांमध्ये रस वाढू शकतो. मकर रास, जबाबदाऱ्या वाढल्या तरी नियोजन केल्यास त्या व्यवस्थित पार पाडता येतील, अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. कुंभ रास, सर्जनशील विचारांना चालना मिळेल, मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी सकारात्मक संवाद साधा. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना करा, ध्यान किंवा आवडत्या छंदासाठी वेळ द्या, कुटुंबातून भावनिक आधार मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गुणधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिवय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. अशोकन भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांची आज पुण्यतिथी. एस पी बालसुब्रमण्यम भारतीय पार्श्वगायक, अभिनेता, संगीतकार व निर्माता, 16 भाषांमध्ये गायन करणारे बहुगुणी कलाकार, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचा मृत्यू 2020 साली झाला होता. कमलाकर सारंग निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांची पुण्यतिथी आज. पुण्यतिथी आपण ऐकलेल्या आहेत आणि यासोबत मनीषा निरोप घेते. उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 22 पुष्पौषधीची म्हणजेच ओक या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हा उपदेशाचा डोस अनेकांनी वडीलधाऱ्यांकडून घेतला असेल. जीवनात आशावादी असणं आणि अपयशानं खचून न जाता प्रयत्न करीत राहणं हे सर्वथा योग्य, पण म्हणतात ना अति तिथे माती. एखादा गुण सुद्धा अति झाला की तो दुर्गुण ठरतो, नाही का? तसाच काहीसा प्रकार ओक या टाईपचं व्यक्तिमत्व असलेल्या माणसांच्या बाबत घडतो. आज आपण ओक याच औषधाची माहिती घेणार आहोत. ओक टाईपचे लोक जीवनातील अडीअडचणींचा सातत्यानं मुकाबला करताना आढळतात. ते अत्यंत आशावादी असतात, नको इतके. गॉर्स टाईपच्या अगदी विरुद्ध, निराशावादी असल्यामुळं गॉर्सची लक्षणं निर्माण होतात, तर अत्यंतिक आशावादी अशक्य गोष्टींबाबतही अनाठायी आशा बाळगून पुन्हा पुन्हा अपयश येत असतानाही अवाजवी प्रयत्न करीत राहण्याच्या वृत्तीमुळे ओक या औषधाची आवश्यकता निर्माण होते. अशा व्यक्ती सतत काम करताना आढळतील, दमेपर्यंत थकून जाईपर्यंत काम करीत राहतात. आजारी असले तरी शेवटपर्यंत अगदी अंथरुणावर पडून राहण्याची स्थिती होईपर्यंत ते शरीराला शिणवतील. हा आशावादीपणा प्रत्येक बाबतीत आढळतो. त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक किंवा ते स्वतः एखाद्या दुर्धर रोगाने आजारी असतील तर त्याला बरा करण्यासाठी ते अनेक निरनिराळ्या डॉक्टर्सना भेटतील, अमाप पैसा खर्च करीत राहतील. डॉक्टरांनी ही आशा सोडली तर ओक टाईपच्या व्यक्तीच्या मनात कुठेतरी आशेचा किरण असतोच. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसतो. अशा व्यक्ती अत्यंत विश्वासू, कष्टाळू, कर्तव्य पालन करणाऱ्या, परोपकारी, अनेक जबाबदाऱ्या अंगावर पेलून पार पाडित असतात. उदाहरणार्थ मोठ्या कुटुंबातील कर्ता माणूस. पण अनेक वेळा असंही होतं की थकून जाईपर्यंत सतत काम करीत राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळं कुटुंबातील किंवा त्यांच्या सहवासातील इतर माणसं आपली कामं, जबाबदाऱ्या त्यांच्यावर ढकलून मोकळी होतात आणि या ओझ्याखाली वाकून जात असतानाही ही ओक टाईपची माणसं काम करीतच राहतात मोडून जाईपर्यंत. पण माणसाच्या प्रयत्नांनाही काही मर्यादा असतात. शरीर आणि मन यांच्यावर किती ओझं लादायचं यालाही काही सीमा असते आणि हेच नेमकं या व्यक्तींच्या लक्षात येत नाही. अनेकदा तब्येतीकडे दुर्लक्ष करीत ते जीवनाचा गाडा ओढीतच राहतात आणि मग एकदम ताण असह्य होऊन आजारी पडतात. कधी कधी जीवनात अशाही अडचणी येतात की आशा बाळगणं अशक्य असतं आणि मग अशा माणसांचं आशावादी मन ढासळतं, ते कोसळून जातात आणि मग नर्वस ब्रेकडाऊन होण्याची शक्यता निर्माण होते. अर्थात या आधी त्यांच्या कणखर मनानं आणि शरीरानं खूप काही सोसलेलं असतं. ओक टाईपच्या व्यक्तीच्या स्वभावाची आणखी काही उदाहरणं. काही माणसं सतत लॉटरीची तिकीटं घेताना आढळतात. काही जण मटका, जुगार, रेसकोर्स इत्यादीवर पैसा सतत उधळताना आढळतात. त्यांचा आशावादीचपणा त्यांना नडतो. कुठेतरी आशा वाटत असते, आज नाही तर उद्या मला नक्की पैसे मिळतील. कधी कधी एखादी कला आत्मसात करण्यासाठी तो कलागुण जन्मताच असावा लागतो. उदाहरणार्थ चित्रकला, नृत्य, अभिनय, लेखन, कविता लेखन, अत्यंतिक प्रयत्न केले म्हणून ती कला जमून जाईल असं नसतं. पण तरीही ओक टाईपच्या व्यक्ती अशी कला आत्मसात करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतील. अशा एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या बक्षिसासाठी झटत राहतील, पण प्रयत्न केले तरी अशा गोष्टी प्रत्येक वेळी साध्य होतातच असं नाही. कधी दैवदत्त गुणांची साथ नसल्यामुळं तर कधी अनुकूल परिस्थिती अभावी सतत अपयश येतं. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की प्रयत्न करणं चूक आहे, पण या गुणांचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीवर होऊ लागतात. अवास्तव आशा बाळगणं हे देखील चूकच. खरोखरच कुणी वाळू रगडून तेल काढण्यासाठी प्रयत्न करू लागला तर, सशाचं शिंग शोधावयास निघाला तर, आता ओक या औषधाची आवश्यकता न भासणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे पहा. अशा व्यक्ती जीवनातील अडीअडचणींचा सामना धैर्यानं करतात. मानवी प्रयत्नालाही मर्यादा आहेत हे त्या ओळखून असतात. त्यामुळं एखादी गोष्ट अशक्य आहे हे सरते शेवटी कळून चुकलं तरी कोसळून जात नाहीत आणि म्हणूनच मन आणि शरीर यावर अत्यंतिक ताण येऊ देत नाहीत. योग्य तेवढेच प्रयत्न करतात. त्यात वास्तववादी दृष्टिकोन असतो आणि म्हणूनच त्या जीवनात यशस्वी ठरतात. आता काही रुग्णांची उदाहरणं पाहूया. यशोदाबाई, वय 50 वर्ष, ऐन 25 इतच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. एक मुलगा आणि एक मुलगी पदरात, माहेरी तर 18 विश्व दारिद्र्य, पण इतर नातेवाईकांनी आपापले दरवाजे बंद केलेले. त्यामुळं माहेरी राहून लोकांच्या घरी स्वयंपाक करून त्यांनी मुलांना वाढवलं. मुलीचं लग्न केलं. मुलगा खूप हुशार निघाला. 2 वर्षासाठी त्याला अमेरिकेला जावं लागलं. यशोदाबाईंच्या नशिबात पुन्हा दुसऱ्यांवर अवलंबून राहणं आलं, कारण हल्ली कामही फारसं होत नव्हतं. त्या खूप उदास झाल्या. पाळी जाण्याचं हे वय होतं. त्यामुळे मनाच्या या नाजूक अवस्थेत सतत कुणी आपल्याजवळ प्रेमाचं माणूस असावं असं वाटणं साहजिक होतं. या उदास मनस्थितीमुळं मासिक पाळी जाताना होणारी लक्षणं खूप प्रमाणात जाणवू लागली. उदाहरणार्थ चेहरा इत्यादी भाग एकदम गरम झाल्यासारखं होऊन घाम येणं म्हणजे हॉट फ्लशेस हे त्यांना होऊ लागलं. संधिवाताचं दुखणंही बळावलं. यशोदाबाईंचा पूर्वेतिहास मला माहीत होता. आयुष्यभर अनेक बिकट प्रसंगांना त्यांनी आशावादीपणानं झुंज दिली होती. अनेक वेळा अपयशही आलं, अनंत अडचणी आल्या, पण आपलं धैर्य त्यांनी ढळू दिलं नाही. त्यांना त्यांच्या या स्वभावाला अनुसरून ओक हे औषध दिलं, कारण सततच्या समस्या व त्या सोडवण्यासाठी मनोबल धारण करणं याचे मनावर व शरीरावर परिणाम होत राहतातच. तसंच सध्या त्या स्त्री जीवनातील एक मोठा बदल अनुभवित होत्या. मासिक पाळी जाण्याच्या या काळात स्त्री अधिक भावनाक्षम बनते व त्यामुळं तसेच शरीरात होणाऱ्या इतर हॉर्मोनल बदलांमुळं अनेक लक्षणं मानसिक आणि शारीरिकही निर्माण होतात. यासाठी त्यांना क्रमांक 33 वॉलनट हे औषध दिलं. यामुळे त्यांच्या तक्रारींचे प्रमाण खूपच कमी झालं, पण मधून मधून संधिवाताचं दुखणं उग्ररूप धारण करत होतं. यशोदाबाई मुलाच्या सहवासासाठी अगदी आतुर झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या मूळ स्वभावाची पुष्पौषधी ओक आणि चिकोरी क्रमांक 8 औषध दिल्यावर त्यांचं संधिवाताचं दुखणंही आटोक्यात आलं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. सध्या पोषण मास सुरू आहे आणि त्यानिमित्त पोषणाचं महत्व आणि आरोग्यदायी आहार म्हणजे काय आहे, दिवसातून किती वेळा आपण जेवलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे या संदर्भात आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रतीक्षा नामदास, जे PG स्कॉलर आहे डिपार्टमेंट ऑफ स्वस्थवृत्त आणि योगा KLE BMK आयुर्वेदा कॉलेज आणि महाविद्यालय येथे. डॉक्टर प्रतीक्षा, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: आज आपण पोषण मासाबद्दल बोलतोय, तर सर्वात आधी तिथूनच सुरुवात करूया की पोषण मास म्हणजे नेमकं काय.
1: आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर विचार आहे, आहार संभव वास्तुरोगश्च आहार संभव. अर्थात आपले शरीर अन्नापासून निर्माण होते आणि अनेक रोगांसाठी अन्न हे एक कारण ठरू शकते. म्हणून अन्न आपले आरोग्यदायी होऊ शकते, त्याच अन्नाच्या चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर आजाराचे कारण होऊ शकते. येथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागते, पोषण म्हणजे काय. आपण आज न्यूट्रिशन म्हणले की प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर याबद्दल बोलतो. हे सर्व अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु आयुर्वेद पोषणाकडे याहून व्यापक दृष्टिकोनातून पाहतो. आपण अन्न सेवन करतो, अन्नाचे पचन झाले पाहिजे, आपले पचलेले अन्न शरीराला योग्य प्रकारे उपयोगी पडले पाहिजे. पोषण मास हा चांगला पोषण, आरोग्यदायी आहार पद्धती आणि कुपोषणाच्या प्रतिबंधात्मक लोकांसाठी जागरूकता निर्माण करणारं अभियान आहे. मुले, गर्भवती महिला, प्रसूतीनंतरच्या माता यांच्याबरोबर प्रत्येकाने संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. पोषण म्हणजे केवळ पोट भरणे नाही, शरीराला आवश्यक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे आहे.
0: मग यामध्ये आयुर्वेदात अन्नाला इतकं महत्त्व का दिलेलं आहे.
1: आयुर्वेदात अन्नाला आरोग्याचा एक प्रमुख आधार मानला आहे. आयुर्वेदा चे प्रसिद्ध तत्व आहार संभव हो देहा, आपल्या शरीराची निर्मिती आणि पोषण अन्नातूनच होते. योग्य आहार आरोग्य टिकवतो आणि चुकीचा आहार रोगाचे कारण होऊ शकतो. म्हणून आयुर्वेदामध्ये अन्नाला प्रचंड महत्त्व दिले आहे.
0: मग आरोग्यदायी आहार म्हणजे नेमकं काय.
1: शरीराच्या गरजेनुसार धान्य, कडधान्ये, भाज्या, फळे, दूध आणि किंवा अनेक प्रकारचे फळे, पुरेसे पाणी यांचा समावेश असलेला आहार म्हणजे आरोग्यदायी आहार. एकच अन्न अधिक सेवन करण्यापेक्षा विविध प्रकारचे आहार घेणे हे महत्त्वाचे आहे. म्हणून आरोग्यदायी आहार आत्ताच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहे.
0: मग दिवसातून आपण किती वेळा जेवलं पाहिजे.
1: सर्वांसाठी एकच नियम असा नाही आहे. दिवसातून जशी भूक लागेल, व्यक्तीचे वय, भूक, कामाचे स्वरूप, आरोग्य स्थितीनुसार आहाराच्या वेळा आणि त्याचे प्रमाण ठरते. आयुर्वेदामध्ये अग्नी आणि पचन शक्तीला महत्त्व आहे. मागील जेवण पचण्यापूर्वी किंवा वारंवार खाणे हे योग्य नाही. म्हणून दिवसातून योग्य भूक लागेल त्यावेळेस खाणे हे महत्त्वाचे आहे.
0: मिताहार म्हणजे काय.
1: मितहार म्हणजे काय, तर शरीराच्या गरजेपेक्षा जास्त किंवा कमी न घेणे, योग्य प्रमाणात अन्न सेवन करणे म्हणजे मितहार. अति खाल्ल्याने अपचन, जडपणाची भावना आणि वजन वाढणे होऊ शकते. खूप कमी खाल्ल्याने पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त किंवा कमी न खाणे, योग्य प्रमाणात खाणे म्हणजे मितहार.
0: मग आता आहाराबद्दल आपण एवढं सगळं बोलतोय, तर मुलांच्या पोषणामध्ये कोणत्या घटकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
1: आजकालची मुले सध्या

0: अन्न खाल्लं पाहिजे किंवा काय त्यांचा नेमका डाएट असावा?
1: गर्भावस्थेमध्ये अन्नाच्या प्रमाणापेक्षा त्याची गुणवत्ता आणि पोषक घटकांचे संतुलित महत्वाचे आहे. गर्भवती महिलांना प्रथिने, लोह, फोलेट, कॅल्शियम इत्यादी पोषक घटकांची गरज लागते. डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करण्यात यावा. फोलेट समृद्ध अन्नपदार्थ आहेत आपल्याकडे. पालकाची भाजी, मेथीची भाजी, ब्रॉकली, बीन्स, वाळा, हिरवे वटाणे, हरभरा, मूग, मसूर डाळ, शेंगदाणे, ॲव्होकाडो, संत्री आणि इतर सायट्रिक फूड्स हे फोलेट समृद्ध अन्नपदार्थ आहेत. त्याचबरोबर कॅल्शियम समृद्ध अन्नपदार्थमध्ये दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, बदाम, हिरव्या पालेभाज्या, लहान मांस त्याच्यासोबत हाडांसहित मांस आहार सेवन करणे जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी हे गर्भवती महिलांसाठी उत्तम प्रकारचे डाएट होऊ शकते.
0: मग पालेभाज्या आहारामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे?
1: पालेभाज्यांमधून तंतुमय पदार्थ, फोलेट, जीवनसत्व आणि विविध प्रकारचे खनिजे मिळतात. पालक, मेथी, आंबाड्याची भाजी, दाट्याची भाजी अशा पालेभाज्या अनेक स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत. पालेभाज्या नियमितपणे आहारात समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यातून फायबर्स आपल्याला मिळतात शरीरामध्ये. दॅट इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द फायबर. सो पालेभाज्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
0: आजकाल आपण बघतोय की भरड धान्य ही खूप लोकप्रिय होत आहेत, तर त्यापाठीमागचं काय कारण आहे?
1: भरड धान्य हे मिलेट्सशी आपण त्याच्याशी तुलना करू शकतो. भरड धान्यामधून तंतुमय पदार्थ, अनेक पोषक घटक मिळतात. त्याचबरोबर मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई असे अनेक प्रकारचे भरड धान्य. आपल्या आहारात त्यांचा समावेश करण्याचे मुख्य कारण पोषक तत्वांची समृद्ध प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटक मिळतात. तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रियेस आणि नियमित शौचास मदत होते. रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण राखण्यास मदत होते. विशेषतः संपूर्ण धान्याचे स्वरूप आपल्याला यातून मिळते. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहाराचा भाग ठरू शकतो. तृप्तीची भावना वाढवतात. त्यामुळे संतुलित आहारामध्ये वजन व्यवस्थापनेत मदत होऊ शकते. अनेक मिलेट्स हे नैसर्गिकरित्या ग्लुटेन मुक्त आहेत. त्यामुळे ग्लुटेन टाळण्याची गरज आपल्याला यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही महत्त्वाचे आहे. अनेक मिलेट तुलनेने कमी पाण्यात आणि कठीण हवामानाच्याही ठिकाणी पिकू शकतात. त्यामुळे आजकाल भरड धान्य हे लोकप्रिय होत आहेत.
0: आजकाल आपण पाहतोय की प्रोटीन वरती खूप भर दिला जातोय. म्हणजे प्रोटीन हे आपल्या आहारामध्ये असलंच पाहिजे असं म्हणतायत सगळेजण. तर प्रोटीन म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं का आवश्यक आहे?
1: प्रोटीन्स हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. शरीराची वाढ, स्नायूंची निर्मिती आणि शरीराच्या विविध कार्यासाठी प्रोटीन आवश्यक आहेत. शाकाहारी आहारात डाळी, कडधान्य, हरभरा, मूग, तूर डाळ, सोया आणि दुग्धजन्य पदार्थ हे चांगले स्रोत आहेत प्रोटीनचे. आपल्या शरीरातील लिगामेंट्स, बोन्स यांना मजबूत करण्यासाठी प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे आहेत.
0: केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. या ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असणार आहे. तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसो.
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-47377.
1: पोषण मासानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि डॉक्टर प्रतीक्षा नामदास आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रतीक्षा, आता बऱ्याचशा गोष्टी आपण खाण्यापिण्यावरती डिस्कस केल्या, तर आपण म्हणतो की जंक फूड खाणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे किंवा ते असू नये आपल्या आहारामध्ये, तर ते पूर्णपणे बंद करावं का?
2: हो, जंक फूड पूर्णपणे बंद करणे योग्य आहे. आरोग्यदायी आहाराला प्राधान्य देऊन जास्त मीठ, साखर आणि अस्वस्थकारक चरबी असलेल्या प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन मर्यादित करणेही चांगले आहे. पॅकेटमधील पदार्थ, गोड पेया, जास्त तळलेले पदार्थ दररोजच्या आहाराऐवजी क्वचित सेवन करणे चांगली सवय आहे. नित्य जंक फूड सेवन करणे हे टाळण्यात यावे. वारंवार सेवन केल्याने वजन वाढणे, दातांचे आरोग्य बिघडणे, पचनाच्या तक्रारी आणि दीर्घकाळात जीवनशैली संबंधित आजारांचा धोका होऊ शकतो. म्हणून जंक फूड नियमित न सेवन करता ते त्याचे प्रमाण कमी करावे.
1: मग आणखीन एक शंका विचारेन की फळ खाणं बरं की फळाचा ज्यूस करून पिणं बरं?
2: संपूर्ण फळामध्ये तंतुमय पदार्थ असतात आणि खाताना अधिक तृप्ती मिळते. फळांच्या ज्यूसमध्ये विशेषतः साखर घालण्यात येते, त्याच्याबरोबर दूधही मिक्स करण्यात येतं. दूध आणि फळ हा विरुद्ध अन्नाचा एक प्रकार होऊ शकतो, त्यामुळे दूध आणि फळ मिक्स करून केलेला ज्यूस पूर्णपणे टाळावा. साखरेचे प्रमाण शरीरामध्ये वाढू शकते, म्हणून शक्य तितके संपूर्ण फळांना प्राधान्य देण्यात यावे.
1: म्हणजे पूर्ण फळ खालेलंच बरं. मग बऱ्याचदा आपण म्हणजे डॉक्टरांच्याकडे जेव्हाही आपण जाऊ तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की भरपूर पाणी प्या, पाणी पिणं हे चांगलं असतं, तर पाणी पिणं हा देखील एक पोषणाचा भाग आहे का?
2: हो, पाणी पिणे शरीराचे हायड्रेशन मेंटेन करण्यात येते. शरीराच्या सामान्य कार्यासाठी पुरेसे द्रव आवश्यक आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे धातू आहेत, रसधातू, रक्त, असे 7 प्रकारचे धातू आहेत. त्यांच्या पोषणासाठी पाणी महत्त्वाचं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे एकावरती एक डिपेंड असे धातू आहेत. त्यासाठी रसधातू शरीरामध्ये इम्पॉर्टंट आहे. तहान दुर्लक्ष न करता पाणी प्यावे. उन्हाळा, व्यायाम, जास्त घाम येणे अशा परिस्थितीत पाण्याची गरज वाटू शकते. साधारणतः 2 ते 3 लिटर नियमित तुम्ही दररोज पाणी प्यावे ही आयुर्वेदाने सांगितलेली गोष्ट आहे. या प्रकारे शरीराचे हायड्रेशन मेंटेन राहतं.
1: बरं, मग बऱ्याचदा आपण म्हणजे जेव्हाही डायटिशियनकडे जातो किंवा आपल्या आहाराबद्दल माहिती घेत असतो त्यावेळी काही जण सांगतात की भरपूर नाश्ता करावा, सकाळी पोट भरून नाश्ता करावा आणि मग दुपारचं जेवण त्याच्यापेक्षा थोडंसं लाईटली घ्यावं आणि रात्रीचं जरा त्याच्यापेक्षा लाईट असावं असं सांगितलं जातं. पण काही वेळेला असंही आपण ऐकतो की नाश्ता नाही केला तरी चालेल, पण जेवण हे पूर्ण घ्यावं दुपारचं असं. मग असं जरासा डिफरन्स आहे, तर नाश्ता वगळणं हे योग्य आहे का?
2: दररोज नाश्ता वगळणं सर्वांसाठी योग्य नाही. सकाळच्या आहारात भरड धान्य, डाळी किंवा प्रोटीनचा स्रोत, भाजी किंवा फळभाज्या यांचा समावेश करणे आणि संतुलित आहार घेणे हे महत्त्वाचे आहे. सकाळी उठलं की पोट भरून खाणे हे योग्य नाही. सकाळी उठलं की भरड धान्ये, डाळी, प्रोटीन्स असे लाईट फूड तुम्ही घेतले पाहिजेत. फळं खाल्ली पाहिजेत, लाईट फूड घेतले पाहिजे. उदाहरणार्थ एक नाश्त्याचं मी एक एक्झाम्पल सांगते, नाचणीचा डोसा आणि सांबर. हे नवीन आत्ता नाचणीचे एक लाईट कॅल्शियम रिच फूड असल्यामुळे आजकाल नाश्त्यामध्ये तुम्ही नाचणीचा डोसा आणि सांबर खाऊ शकता. त्यासोबत फळं खाऊ शकता, त्यानंतर ड्राय फ्रूट्सचा एक बाउल खाऊ शकता, उकडलेले डाळी खाऊ शकता. त्यामुळे दररोज नाश्ता वगळणे हे सर्वांसाठी योग्य नाही. तुम्ही लाईट फूड घेणे हे नाश्त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे.
1: आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणजे काय सांगतात?
2: आयुर्वेदात अन्नाच्या पचनाच आणि रूपांतराच्या प्रक्रियेसाठी अग्नी ही संकल्पना वापरली आहे. अन्नाच्या योग्य प्रकारे पचन होणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून भूक नसताना जास्त टाळून पचन शक्तीनुसार आहार घेणे महत्त्वाचे आहे. शरीरामध्ये धात्वाग्नी, देह अग्नी अशा प्रकारचे अग्नी आहेत, त्या एकमेकांवरती आधारित आहेत. आयुर्वेदामध्ये अग्नी धातू अग्नी आणि देह अग्नी असे म्हणून ते सांगण्यात येतात.
1: आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घास हा आपण किमान 32 वेळा चावला पाहिजे. आता तेवढं ते काउंट करत नाही कोण, पण खरंच अन्न सेवन करताना हळूहळू खाणं महत्वाचं आहे का?
2: आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की न अतिरस्व न अतिदीर्घ असे प्रमाण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कमी हळू खाणे आणि अति वेगाने खाणे असे सांगितलेले नाही. हळू आणि लक्षपूर्वक खाल्ल्याने अन्न चांगले चावण्यास, तृप्तीचे जाणीव होण्यास मदत होते. आयुर्वेदात तन मन भुंजित ही संकल्पना सांगण्यात आली आहे. मोबाईल पाहता किंवा टीव्ही पाहता खाण्यापेक्षा अन्नावरती लक्ष केंद्रित करून खाण्याची सवय लावावी. माइंडफुल इटिंग हे नवीन टर्म आपण यूज करू शकतो तणभुन भुंजितसाठी. लक्ष केंद्रित करून अन्नाचे योग्य प्रकारे ग्रहण केल्यास त्याने अन्न सेवन योग्य प्रमाणात होते आपले.
1: बरोबर, म्हणजे खाताना आपण काय खातो याकडे लक्ष द्यावं आणि हळूहळू चावून खावं, म्हणजे ते आपल्या शरीरासाठी लागू होतं अन्न. त्यासोबत स्थानिक आणि ऋतूनुसार अन्न खाल्ल्याने काय फायदा होत?
2: स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले अन्न पदार्थ सामान्यतः सहज मिळतात, ताजे असतात, आपल्या अन्न संस्कृतीशी जुळलेले असतात. ऋतूनुसार रस, वीर्य, विपाक यांचा विचार करून अन्न सेवन करावे. 6 प्रकारचे रसांचा उपयोग करावा. मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय अशा प्रकारचे रसांचा सेवन करावे. आयुर्वेदामध्ये सांगितलेले लोकपुरुष साम्य सिद्धांत, प्रकृती समसमवेत न्याय असे आयुर्वेदामध्ये सिद्धांत सांगितलेले. जे प्रकृतीमध्ये आहे ते माझ्या शरीरामध्ये आहे. जे प्रकृतीमध्ये शरीरातले घटक आणि प्रकृतीमधली घटक हे साम्य आहेत. त्यामुळे आयुर्वेदात देश, काल याला महत्व आहे. म्हणून ऋतूनुसार आहारात बदल करणे योग्य आहे.
1: आणि अन्न म्हणजे किंवा आपला आहार आणि मानसिक आरोग्य याचा काय संबंध आहे?
2: हो, संतुलित आहार शरीराबरोबर एकूण आरोग्य आणि दैनंदिन कार्यक्षमता यांवर आधारित आहे. आहाराबरोबर पुरेशी झोप, नियमित व्यायाम, योग आणि ताणतणावाच्या व्यवस्थेपासून हे देखील आरोग्यदायी जीवनशैलीचे एक भाग आहे. त्यामुळे अन्न आणि मानसिक आरोग्याचा संबंध आहे. मनाचे गुणामध्ये सत्व, रज, तम अशा प्रकारचे सात्विक अन्न, तामसिक अन्न आणि राजसिक अन्न हे मनाशी जुळलेले अन्न आणि मन यांचा एक ॲक्सिस आहे. त्याला माइंड गट ॲक्सिस असेही म्हणले जाते. म्हणून आहारासोबत कशा प्रकारे आपण अन्न कोणत्या प्रकारच्या कोऑर्डिनेशननुसार आपण उपयोग करतोय ते इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये माइंड आणि गट ॲक्सिस असं म्हणलं जातं. त्यामुळे अन्न आणि मानसिक आरोग्याचा महत्वपूर्ण संबंध आहे.
1: मग बऱ्याचदा आपण कुपोषित मुलं किंवा कुपोषित लोक म्हणण्यापेक्षा मुलांमध्येच थोडंसं जास्त कुपोषण आपल्याला पाहायला मिळतं. तर कुपोषण म्हणजे फक्त वजन कमी असणं हे आहे की आणखीन काही त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो जास्ती?
2: नाही, केवळ वजन कमी आहे असं नाही. कुपोषण म्हणजे केवळ पोषक घटकांची कमतरता, जास्त वजन आणि स्थूलन यांनाही पोषणाच्या असंतुलितशी संबंध असू शकतो. जास्त खाणे म्हणजे चांगले पोषण ही संकल्पना चुकीची आहे. आहार हा योग्य प्रमाणात योग्य जीवनशैलीचा आणि योग्य आहार असा असावा. म्हणून कुपोषण म्हणजे केवळ कमी वजन असं नाही.
1: कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर प्रतीक्षा, पोषण मासांमध्ये लोकांना काय संदेश द्याल?
2: शेवटच्या टप्प्यामध्ये मी एवढंच सांगेन, अन्नाचा औषधाप्रमाणे आदर करा. स्थानिक आणि ऋतूनुसार विविध प्रकारचे अन्न मितपणे सेवन करा. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा. पोषणाबद्दल जागृतता केवळ एका महिन्यापुरती मर्यादित नसून दररोजच्या आहार पद्धतीत छोट्या छोट्या प्रकारे चांगले बदल करणे आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी मदत होते. आपल्या आरोग्याची पहिली पायरी आपल्या ताटापासूनच सुरुवात होते. आपल्या ताटात विविध प्रकारचे अन्न असू द्या, स्थानिक अन्नाला प्राधान्य असू द्या. फळं, भाज्या, डाळी, कडधान्य यांना स्थान असू द्या. जास्त साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित करूया. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती हेच निरोगी जीवनाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या पोषण मासामध्ये आपणच नव्हे तर आपले कुटुंबालाही आरोग्यदायी आहाराच्या दिशेने घेऊन जाऊया. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच डॉक्टर प्रतीक्षा या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणू थोणी 90.4 FM वरती ऐकत होतो. पोषण मासानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकला. डॉक्टर प्रतीक्षा नामदास आपल्या सोबत होत्या, ज्या केली BM कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि महाविद्यालय येथे PG स्कॉलर आहेत, डिपार्टमेंट ऑफ स्वस्थ उठता आणि योगा. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणू धोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಕೆಎಲ್ಇ ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ದಿ ಆರ್ಟ್ IVF ಫೆಸಿಲಿಟಿ ಯೊಂದಿಗೆ ರಿಪ್ರೊಡಕ್ಟಿವ್ ಮೆಡಿಸಿನ್, ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಎಂಬ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡ್ರಾಲಜಿ, ಎಂಡೋಸ್ಕೋಪಿಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಒಪಿಡಿ, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ, ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಕೆಎಲ್ಇ IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಕೆಎಲ್ಇ ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, ಒಪಿಡಿ ನಂಬರ್ 97 ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
1: केले कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कैंसर हॉस्पिटल.
2: केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कैंसर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कोलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
1: फोन नंबर 0831255500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE घनसु. स्वरझंकार या कार्यक्रमाची सुरुवात होतीये. मनीषा तुमच्यासोबत आहे. आज आपण स्वरझंकारमध्ये अणघा अवधूत सुंगटणकर हिला ऐकणार आहोत, जी 6वीमध्ये शिकते, हेरवाडकर शाळेची विद्यार्थिनी आहे. तिच्याकडून आज आपण गावती राग, बागेश्री राग, बिहाग राग आणि मिया मल्हार या रागांवरचं सितार वादन ऐकणार आहोत. अणघाची थोडीशी माहिती सांगायची झाली तर अणघा ही सध्या 11 वर्षाची आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून तिची आजी श्रीमती अरुंधती सुंगटणकर यांच्याकडून ती सितार वादन शिकते. तिच्या आजीकडून मिळालेल्या प्रशिक्षणासोबतच ती गेल्या 2 वर्षांपासून इटावा घराण्याचे उस्ताद शाकीर खान यांच्याकडून या वादनाचं प्रशिक्षण घेतीये. श्रीमती मंजुश्री खोत यांच्याकडून तिला हिंदुस्थानी गायनाचे प्रशिक्षणही दिले जाते. अणघा हिने बेळगावी, बेंगळुरू, हत्तरगी, मुंबई, पुणे, श्री साईबाबा संस्थान शिर्डी, गोवा, मंत्रालयम, बैलहोंगल, ऑल इंडिया रेडिओ धारवाड, तसेच आपलं बेळगावचं वेणुधोनी केली कणसू या रेडिओ स्टेशनवरती सुद्धा तिचे कार्यक्रम झालेले आहेत. श्रीलंका येथे 25 हून अधिक कार्यक्रम तिने दिलेले आहेत. तसेच बेंगळुरू येथे चंदन TV मध्ये सुद्धा तिचा कार्यक्रम झालाय. अणघा हिला सेंट झेवियर्स कोलाज मुंबई येथील इंडियन म्युझिक ग्रुपने अधिकृतपणे चाइल्ड प्रॉडिजी म्हणून सन्मानित केलं. अणघाने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2026 मध्ये एका मुलाने सर्वाधिक काळ सतार वाजवण्याचा विक्रम केला आहे. 6 मार्च 2025 रोजी 10 वर्ष 10 महिने आणि 20 दिवस वयाच्या 2 तास 30 मिनिटे सतत सतार वाजवणं हा देखील विक्रम तिने केलेला आहे. तर तिला आपण ऐकतोय. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

मी शर्मिष्ठा राऊत, तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4। आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो, हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो, त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं। आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात, काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते। थँक्यू।

हा होता आजचा स्वर झंकार हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण अनघा उदू सुंगटणकर हिला ऐकलं. तिच्याकडून आपण गावती राग, बागेशी राग, बिहाग राग आणि मिया मल्लार राग ऐकला होता. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा येईल पुन्हा एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.
1: माँ बनने में हो रही है दे

0: 255-1530 आणि 247-3777 एक्सटेन्शन 1530.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

डॉक्टरांकडून दिले जातील. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ, ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು, ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.
1: केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.

0: गोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OPD नंबर 16 येथे. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

केळी संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 पीसीएमबी पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी केसीईटी मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्पादन विद्यापीठ बागल

9071120 आणि 9071000774. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998333.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सदाशिव कृष्णा माळी यांना. ते मूळचे शिरदवाडचे आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी जे आधुनिक शेती केलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात ऐकतोय. तेव्हा कुठे जाऊ नका, एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: आपण आधुनिक शेतीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आजकालची युवा पिढी जी आहे ती फक्त सर्व्हिस आपल्याला असावी किंवा बिझनेस काहीतरी करावा या गोष्टीकडेच आकर्षित होतीये, तर शेतीचं महत्व त्यांना सांगत असताना काय सांगाल?
1: तसं पाहिलं तर शेती फार फायदेशीर आहे, परंतु कर्तृत्व आणि माणसांचंच फक्त काम राहिलेलं आहे. वास्तविक बघितलं तर ग्रॅज्युएशन होऊन शेती करायला आलेत लोक. पूर्वी अनाडी लोक करत होते, पण आता एवढी सुविधा निर्माण झालेली आहे, त्या सुविधेचा जर उपयोग केला तर आज सुद्धा फार मोठी प्रगती आपल्याला करता येते असं माझं मत आहे. कारण मी 91-92 दरम्यान मी जवाहर रोजगार योजना म्हणून एक सरकारनं राबवलेली होती, त्या योजनेअंतर्गत मी आंबा बाग केलेली होती, हापूस आंब्याची बाग केली होती 1 हेक्टर. तर त्या काळी माझ्याकडं वास्तविक बोल तर पाण्याची सोयही नव्हती, तरी सुद्धा पावसाच्या वर अवलंबून मी आंब्याची झाडं लावली. आपल्या भागाला तसं पाहिलं तर हापूस आंब्याची झाड इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
0: हो ना, ती लागवड म्हणजे
1: गावात तिकडे देशी झाडं दिसतात, परंतु मी हापूस आंब्याची जी झाडं लावल्यामुळं लोकांना एक प्रकारचं आश्चर्य वाटलं. कारण आपलं का देश म्हणजे कोकण नाही आहे, आपण ह्या भागात असताना सुद्धा यांनी आंब्याची झाडं कशी लावली,
0: हे हापूस आंबा फक्त कोकणात येतो,
1: पण हे कसं काय यांनी केलं, हे काय मूर्ख आहेत का काय, हे काय कोकण आहे काय, असं मला काही लोकांनी म्हटलं त्याला. पण तरी सुद्धा मी माझं मन त्यात रमवलंच आणि मी हापूस आंब्याची झाडं लावली आणि 3 वर्षानंतर ती फळाला आली.
0: बर,
1: फळाला आली, निसर्गावर थोडे दिवस आम्ही त्याला जतन केलो. जतन करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पावसावर अवलंबून होतच, परंतु आम्ही पाण्याकंड कमी पडलो म्हणून आम्ही विहिरीतलं पाणी दुसऱ्या ज्या आणून घालायचो. आम्ही कधी कधी आंघोळ सुद्धा प्रत्येक झाडाजवळ करायची. माझ्या कुटुंबातली माणसं 10-12 लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला मी असं सांगायचो की प्रत्येकाने आंघोळ जर करायचं असेल तर झाडाखाली प्रत्येकाने एकेका झाडाखाली करा असं मी सांगणार. असं करत करत मी ती झाडं 3 वर्षापर्यंत जतन केली आणि 3 वर्षानंतर योगायोग असा झाला की मला काहीतरी त्यातलं फळं दिसायला आली आणि गोड फळं दिसायला आली. खरोखर त्याला मार्केट कसं आहे हे सुद्धा मला पूर्वी माहीत नव्हतं, पण मी माझ्या आसपासच्या बाजारात चौकशी केली तर तिथं असं वाटलं की हापूस आंब्याचा भाव फार मोठा आहे.
0: हो ना,
1: कारण देशी आंबे आम्ही 17-18 रुपये डझन विकतो, तर तिथं ती जवळजवळ 300-350 रुपये डझन विकत होती. मला आश्चर्याचा धक्का वाटला, खरोखर मी केलं ते अतिशय चांगलं केलो असं मला वाटलं आणि त्यामुळे माझं आणि शेतीत मन रमलं. आणि तेव्हापासून म्हणजे ज्या क्षेत्रावर 1-1.5 एकर क्षेत्रावर 1 हेक्टर क्षेत्रावर अगदी 22,000 रुपये सुद्धा उत्पन्न होत नव्हतं, मला 3-4 वर्षानंतर थोडं वाढत म्हणजे 10,000 मिळाले, 20,000 मिळाले, 30,000 मिळाले, आज 5 लाख रुपये मला मिळतात त्याच क्षेत्रावर.
0: अरे वा.
1: आणि माझी पाण्याची सोय मला करता आली, इरिगेशनची सोय करता आली, पाण्याची मुबलक व्यवस्था करता आली नंतर मला, म्हणजे माझी परिस्थिती या आंब्याच्या झाडानं सुधारली असं मला म्हणायचं आहे. मग शेतीत बघितलं तर फार मोठा फायदा आहे, पण नुसतंच बघून काय उपयोगाचं नाही आहे. कर्तृत्ववान माणसं पाहिजेत, करणारी माणसं पाहिजेत असं मला म्हणायचं.
0: पण आता मनुष्यबळ कुठेतरी कमी पडते असं वाटतं तुम्हाला?
1: हा, तर मनुष्यबळ कमी पडते म्हणजे प्रत्येक माणूस हा शहराकडे चाललेला आहे, शेती करायला धजत नाही आहे आणि शेती परवडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दृष्टिकोनातून. परंतु फळबाग जर केली आणि स्वतः रमण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा फायदेशीर आहे. आता आमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी ऊस शेतीत क्रांती करायचं ठरवलेलं आहे आणि क्रांती करत आहेत. आता आमच्या शेजारचे काही लोक आमच्या शेजारीच 30-40 टन सुद्धा कधी एकरी मिळत नव्हतं उत्पन्न, आता 100, 120, 130, 150 टनापर्यंत त्यांचा ओरेज गेलेला आहे. म्हणजे कोण लक्ष देत आहे, कोण शेती प्रामाणिकपणे करतोय, स्वतःहून लक्ष देऊन कोण करतोय, त्यांची शेती ही पिकतच आहे, त्यामुळे त्यांना फायदा होतच असतोय. पण आपण काहीच करायचं नाही आणि फक्त बांधावर जाऊन फिरून आलो आणि इतरांना सांगून करायला सांगून जर आम्ही दुसरीच कामं करायला आलो तर शेती कधीही फायदेशीर ठरू शकत नाही असं मला म्हणायचं.
0: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं?
1: माझं शिक्षण फक्त 11वी झालेलं आहे.
0: अच्छा.
1: जुनी 11वी.
0: मग 11वी नंतर तुमचं शिक्षण बंद झालं?
1: शिक्षण बंद झालं.
0: मग तुम्ही पूर्वीपासून म्हणजे शेतीच करताय?
1: नाही, पूर्वी मी 11वी शाळा सोडल्यानंतर इचलकरंजी शहरात एका इन्स्टिट्यूट मध्ये कामाला होतो.
0: अच्छा.
1: 10 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिस नंतर सुद्धा तिथलं बदली करायला आली त्या कंपनीनं. इतर त्यांच्या कंपन्या होत्या. मग ठिकठिकाणी ठिकठिकाणी बदली करत करत मला जयशंकरला घातलं. मग त्यानंतर मला ते येणं जाणं आणि तिथलं ते मला परवडेन असं वाटलं. मग त्यामुळं मी ती सर्व्हिस सोडली. आता सर्व्हिस सोडल्यानंतर करायचं काय म्हणून शेवटी मी आमच्या वडिलांची शेती आहे त्या शेतीत राबण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा. मग तुम्ही किती लोक आहेत आता सध्या?
1: मी आता सध्या आमची 3 मुलं आहेत. 3 मुलांची 3 सुना आहेत.
0: बर.
1: आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत.
0: अरे वा,
1: अशी आमची व्यवस्था आहे.
0: अच्छा, म्हणजे अशी ही तुमची जॉईंट फॅमिली आहे तर. बर. मग शेतीबद्दल आणखीन विचारत असताना सर, तुम्ही तर म्हणजे त्याचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतलात. म्हणजे जी योजना काढली होती सरकारनं त्याचा फायदा करून घेतलात. पण आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना थोडं आधुनिक शेतीबद्दल ज्ञान असायला हवं किंवा त्याचा त्यांनी अभ्यास करून शेतीकडे वळायला हवं असं वाटतं तुम्हाला?
1: हो, मला तरी अतिशय असं वाटतंय की शेती आपल्याकडे भरपूर आहे आणि शेती आपण करावीच. कारण शेतीत जे मिळणार आहे ते उत्पन्न लाखो रुपयाने मिळणार आहे. शिवाय आपल्याला प्रत्येक जण जर सर्व्हिसेस म्हणत बसलो तर शेतीचं काय व्हायचं? शेती असून आपल्याला म्हणजे किमती शेती असून सुद्धा त्याचा आपल्याला लाभ नाही आहे. मग सर्व्हिस न करता जर तुम्ही शेती करण्याचा चांगला प्रयत्न केला तर 1,000-9,00,000 रुपये सुद्धा मिळू शकतात. आज कित्येक उदाहरणं अशी आहेत की 10-10 लाख रुपये मिळवणारे आहेत
0: शेतकरी
1: आहेत.
0: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा आपण सदाशिव माळी यांना ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसू.

0: ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसु आणि आजच्या भावने या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत बोलत आहेत सदाशिव कृष्णा माळी. पण ही फळबाग करण्याआधी तुम्ही कोणतं पीक घेत होता?
1: सुरुवातीला मी फळबाग करण्याआधी वांग्याची लागवड केली होती. त्या काळाला 30 गुंठे वांग्याची लागवड मी केली होती आणि पाण्याची भयंकर कमतरता होती. पावसाच्या ह्याच्यावर आम्ही केलेली होती. थोडं पाणी आणि थोडा पाऊस अशा बेसवर काय येईल ते येईल या बेसवर आम्ही केलेली होती. त्या काळी मला 8,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला 50 रुपये किलो किंवा 25 रुपये किलो असं वांगी असायची. त्या काळी मला मिळाले. मला असं वाटलं की ते हे 8,000 मिळवत ज्या अर्थी मिळाले त्यात म्हणजे एवढं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जर आपण सगळीच लागवड केली काहीतरी मिळू शकतात आपल्याला. सर्व्हिस करायची काय जरुरी नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी घट्ट शेतीतच रुजत गेलो असा माझा अनुभव.
0: बरं, मग तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
1: मला त्यासाठी स्थानिक लेवलचे ग्रामसेवक असतात, शेती अधिकारी असतात.
0: अच्छा.
1: अशा लोकांचा मला सल्ला मिळाला. म्हणजे मला जे माहित नाही ते त्यांना मी विचारत होतो आणि ते प्रत्यक्षात मला सहकार्य करायचे यायच्या शेतीवर आणि मार्गदर्शन मला करायचे ते. आणि त्यामुळे मला ज्या गोष्टी माहित नाही त्या माहीत होत गेल्या आणि मला नेमकं करायला पाहिजे काय हे कळत गेलं. पीक म्हणजे काय, पीक कुठलं आहे आणि त्या पिकासाठी काय आवश्यक आहे, त्या पिकाच्या जीवनासाठी लागणारी आवश्यकता काय आहे हे त्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून मला समजलं. म्हणजे त्याचा काय लागतं त्याच्या आयुष्यभर NPK त्याचा काय असतोय हे मला समजलं. आणि त्यामुळे मला कुठलंही पीक करायचं असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्यांचा आपण गेलोच तर आधुनिक शेती करायला परवडते असं मला म्हणायचं.
0: आजकाल सेंद्रिय खताचा खूप वापर करतायत शेतीमध्ये आणि त्याचा फायदाही आपल्याला बघायला मिळतोय, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल?
1: नाही, खरोखरच आता सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. कारण आता आम्ही आमच्या भागात बघतोय 1,000 एकर क्षारपट झालेली जमीन आहे. त्या जमिनी पाणी जास्त झाल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाद होत गेलेले आहेत. आणि वास्तविक बघितलं तर जमीन वाचवायचं असेल पुढच्या काळासाठी आपल्याला तर आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही आहे अशी परिस्थिती आहे. अतिशय कमी पाण्यात आपल्याला शेती करायची आहे आणि सेंद्रिय पद्धतीने केलं तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे. आणि आज जे पिकत आहे किंवा आज जे शेती करणारे लोक आहेत ते अतिशय कीटकनाशक किंवा इतर रासायनिक द्रव्य वापरून शेती होत आहे आणि ह्या शेतीला पर्याय म्हणून आता फक्त सेंद्रिय शेतीच राहिलेली आहे.
0: पण वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रक्रिया आहे म्हणजे रासायनिक खतांचा वापर होतोय किंवा युरिया सारखा आपण वापरतोय ज्याचा अति भडीमार झाला तर जमिनीला ते हानिकारक आहे ते आता आपण जाणून घेतोय. पण तुमच्या जी एज ग्रुपची लोक अजूनही आजही शेती करतायत त्यांच्या डोक्यात एवढ्या पटकन ही गोष्ट जात नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
1: हा, अशा लोकांना माझं म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय आता इथून पुढे जमीन राहणार नाही आहे, नाहीतर आम्ही दुष्काळग्रस्त भागात कसं अवस्था आहे तशी आमची परिस्थिती होऊन बसेल असं मला म्हणायचं. सेंद्रिय शेती हळूहळू हळूहळू सुधार जाईल पण ती केलीच पाहिजे, तरच आपण वाचणार आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे वापरलेले रासायनिक खत आहेत त्यामुळे संपूर्ण जमिनीचा विध्वंस होत चाललेला आहे. आणि आज थोडं थोडं प्रमाणात का होईना आपण जर प्रयत्न करत राहिलो तर शेती सुधारायला वेळ सुद्धा लागणार नाही. 10 वर्षानंतर पूर्ण शेती सुधारते अशी काही लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटते सेंद्रिय शेती करत सुधारत सुधारत जाईल आणि त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृतीची शेती टिकवता येईल असं मला वाटते.
0: बरोबर, म्हणजे तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे. शेतीबद्दल तर खूप छान माहिती तुम्ही देत आहे सर. आता कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अध्यात्माबद्दल थोड्या गोष्टी आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव कृष्णा माळी. ते शिरदवाडचे आहेत, इचलकरंजीच्या जवळ गाव येतं हे आणि शिरोळ तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी मी बोलते. सर, शेतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. इंट्रोडक्शनमध्ये मी हेही सांगितलं होतं की तुमची अध्यात्माकडं सुद्धा तेवढीच ओढ आहे. तर अध्यात्माकडं वळत असताना, म्हणजे आजकाल अध्यात्म थोडंसं पाठीमागं पडतंय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती तेवढी जास्त आकर्षित नाहीये अध्यात्माकडं सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: तर असं मला म्हणायचं आहे, आध्यात्मिक हा आपला भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे. त्यामुळं आध्यात्मिक माणूस हा असलाच पाहिजे, तरच त्याला शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आत्ताच्या जीवनात बघितलंच तर फार एक वेगळं चित्र दिसायला लागते, परंतु आध्यात्मिक जर माणूस बनला तर त्याला इतकी परमशांती मिळते की आपण जे आपल्या प्रपंचात किंवा आपल्या या व्यवहारात इतकी म्हणजे क्लिष्टता असते तरी सुद्धा आपल्याला शांती आणि समाधानाने जीवन जगता येतं असं मला वाटतं.
0: आणि आजकालचं जे धावपळीचं जीवन आपण बघतोय त्यामध्ये शांती आणि ही सुव्यवस्था तरी कुठेतरी नाहीशीच झाले, तर त्यासाठी सुद्धा अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार का असेना असायलाच हवं.
1: असायलाच हवे, नव्हे असलंच पाहिजे असं माझं मत आहे. अध्यात्माशिवाय शांतीच उपलब्ध होणार नाही आहे. तुम्ही काहीही करा पण अध्यात्म हे कराच, कारण आतापर्यंत भारतातल्या कित्येक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही, भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, अशा संतांची आपल्याला एक शिकवण आहे. आणि त्याद्वारे आपण जर कालक्रमणा करत राहिलो तर नक्कीच आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल.
0: सर, प्रत्येकालाच एक गुरु असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण गुरु असतोच, तर गुरुचं महत्व सांगत असताना काय सांगाल?
1: हा, आता गुरुचं महत्व म्हटलाच तर भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम शांती शांती शांती शांती. म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही शांती उपलब्धीसाठी. आता गुरु, आता कित्येक संतांनी गुरुविषयी भरपूर सांगितलेलं आहे, गुरु असलास तर खरा मार्ग आपल्याला शांतीचा मार्ग सापडतोय असं त्यांना म्हणायचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीड देव नाही दुजा, पाहता ती लोकी मुख म्हणजे. मग आपण उठलं सुटलं की तो देव हा देव हा देव तो देव ते देव हा देव हा देव, म्हणजे अनेक देव 33 कोटी देवांना आपण उपासना करत राहतोय, परंतु ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, ती कालबाह्य होत आहेत. खरा परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु हा आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणे अतिशय कठीण आहे.
0: अच्छा.
1: आणि सद्गुरु जर असेल तर खरोखर या जीवनाचं खरं सार्थक होईल झालं असं समजता येईल.
0: आताची जी लहान मुलं आहेत सर, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना आपण लहान मुलांना समोर धरतो, म्हणजे त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर ते लगेच आपल्या घरापर्यंत पोहोचतं, किंवा ती जेव्हा लहान आपल्याला सांगत असतात तेव्हा मोठ्यांना लगेच कळतं असं आपण म्हणतो. तर लहानांना या अध्यात्माबद्दल काय सांगाल, किंवा गुरुचं महत्व?
1: तर लहानांना आपल्या घरातल्या जे ज्येष्ठ माणसं आहेत किंवा घरातले जे कर्तव्यगार माणसं आहेत त्याच माणसाने आपल्या लहान लहान मुलांच्यावर संस्कार दिले पाहिजेत, की त्यांना संतांचे चरित्र वाचायला सांगितले पाहिजेत, किंवा संतांचं महत्व क्षणोक्षणी सांगता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर कसे होते, संत तुकाराम कसे होते, किंवा संत पुरंदरदास कसे होते, असे प्रत्येक संतांची त्यांना आठवण करून द्यावी, वीरपुरुषांची आठवण करून द्यावी. असं जर असेल तर त्यांच्यावर थोडे थोडे संस्कार होत जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि त्या आवडीमुळं त्या क्षेत्रात उतरतील सुद्धा. आणि उतरली तर त्याला सद्गुरू मिळेल, आणि सद्गुरूच मिळाला तर परमशांती मिळेल, आणि परमशांतीच मिळत असेल तर ती मुक्ती आवश्यक होईल असं.
0: बेळगावला येणं तुमचं कसं झालं?
1: बेळगावला येणं असं सहजासहज झालं, म्हणजे आमचे एक मित्र आहेत बेळगावमध्ये आणि ते आपल्या या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आम्हाला फार मोठा आग्रह केला की माझ्याकडे एकदा येऊन जावा. कारण ते मित्र माझे इचलकरंजीला थोडे दिवस होते.
0: बर.
1: मग त्यांच्या आणि आमच्यात बरेच दिवस, एक 2-4 वर्ष आपल्याला संबंध आलेला होता आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला समजून घेत होतो आम्ही. आणि आता ते तिथून इथे बेळगावला शिफ्ट झालेले आहेत आणि ते बेळगावला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटला की माझ्या ह्या लोकांना, जुन्या लोकांना इथं बोलून मी आज काय आहे हे त्यांना समजावून द्यावं या विषयावर मला त्यांना बोललं होतं. मला खरोखर त्यांना बघून अतिशय आनंद वाटला, मला त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान वाटला, काय मोठी प्रगती केली असं मला वाटलं. आणि याच्यानंच आम्ही इथं आलो.
0: मग बेळगावला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला, कुठं कुठं फिरून आलात?
1: बेळगाव आल्यानंतर मी कलावती मंदिराला जाऊन आलो.
0: अच्छा.
1: इथं आसपासच्या परिसरात फिरून आलो. मला खरोखर असं वाटलं, मी पूर्वी एकदा अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला सुद्धा असंच वातावरण आहे. मार्च महिन्यात मी गेलेलो होतो, पण आज इथली जी म्हणजे वातावरण आहे ते आज अमृतसर सारखं अनुभवाला आलं, म्हणून मला चांगलं वाटलं इथं. कारण इतकी शांतता आणि इतकी म्हणजे सुव्यवस्था आणि शहर सुद्धा इतकं रेखीवाने चांगलंच असतं आणि इथली माणसं सुद्धा फार प्रेमळ आहेत. फार मला आनंद वाटला या भागातला.
0: आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशनला देखील भेट दिलीत आणि तुमचे जे विचार होते ते

हा होता आजचा केली कृषी मित्र कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सदाशिव कृष्णा माळी यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 24733777, एक्सटेन्शन 1530.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।